भूखे खाई चली है दुख, सो क्यों विसरे मेरी माय, साचा साहिब साचे नाय रहा, साचे नाम की तिलवड़े आई आग थके।

वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु।